सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुरा खेला क्रूर सच्चे सप्तान सच्चे सबजो सच्चे तेरे सिफत सच्चे सराज सच्चे तेरी कुदरत सच्चे पातशाह नानक सच त्याय सच जो मर जमै सो कच निकच।